0: चंगली ओहो जैसे नंबर 16 लंबाल मयुम हेम्ब मैथेन बॉल से इंटरसेप्ट तरो मतुंग द जैसे नंबर 9 इमर्सन इमर्सन द जैसे नंबर 11 जैसे नंबर 11 जैसे नंबर 11 द बॉल से पारी सिद्धार्थ नोमई कापम सिद्धार्थ नोमई कापम द थ्रो बॉल मा फॉले द पिन न बो होने बने द बो फॉले द तावगे मुहूर्त पेनल गी मखोंग द गोलकीपर गी मखोंग द ताकी द गोलकीपर न बॉल से पारी नोंगपोक अनबा सॉरी नोंगपोक गानबा
1: नोंगपोक हमन बॉल से हौदन बक द सेम सारी नोंगपोक हमन रोनाल्डो वायरकम रोनाल्डो द बॉल से हौरी रोनाल्डो न बॉल से जैसे नंबर 30 कुंजामे ब्रास द पिसले कुंजामे ब्रास ने रोनाल्डो द मु पिसले रोनाल्डो जैसे नंबर 2 ट्राउ एफ से रोनाल्डो रोनाल्डो ने याम लो क्वांग न साइड चेंज तो ने अरिफ तम न तोरपने तो बो लाइव एक्टिव ने बोल दो नेरोका एफ से के मिडफील्डर द तम बोल तागी मन मरो बकन रोन को नेरोका एफ से की ट्रू बोल अमा या क्वांग न कोकले पने
0: इमर्सन बोल से पाइरी इमर्सन ने क्रॉसिंग तो से न सेम टाइम इमर्सन ने ड्रिबलिंग तो से लमा तो क्रॉसिंग तो से लपने तो ओहो याम न फजब स्ट्रेट कोर्स अमा तो से लपने जैसे नंबर 11 तम न कोसले को बोल ने जैसे नंबर 11 जैसे नंबर 29 द पिरक पनी अदुबु जैसे नंबर 6 ना जैसे नंबर 6 तगी अरिफ अरिफ ने बोले सी हमने फजा ना कलेक्ट हुई अरिफ अरिफ ने बोले सी गोली तो पुसले ड्रिबलिंग फजा बगम कलो ने ना जैसे नंबर 9 तम ने पिरक पनी अफरीदी तम ने अरिफ ने पिरक पनी अदुबु हाई सिंग लब नेरो कागे जिदान जिदान ने बोले सी इंटरसेप्ट और मतुंग द क्लियर तो ठोक ही बने
1: जैसे नंबर अरिफ की ड्रिबलिंग ड्रिबलिंग अदुना करिक मुमाई पाव मगद इराले ने गोल उनतोक पयावगे तंजा अदुने अदुबु अकोगे नेरोका एफसी के डिफेंडर सिंह ने बोल दो इराले ने कंट्रोल तो रखना हो जो नेरोका एफसी के डिफेंडर तुमने बोल दी पेरी अदो फॉल अमा जैसे नंबर 2 है नेरोका जिम रोड एथलेटिक यूनिक इज जैसे नंबर 2 है जैक्स कंट्राकम ने तो रुगन मारम वर्क करना फ्री किक अमा नेरोका एफसी द पेरी नेरोका एफसी की गोलकीपर पेना पेना ने बोल से पाइरी जैसे नंबर 23 नेरोका एफसी की जैसे नंबर 23 बेन ने क्वास क्वास ने बोल से पाइरी यम वांग ने कॉकले को बोलनी यम ने वांग ने कॉकले को बोलनी ऑफसाइड तागद्र खन बने अदो बुतादी जैसे नंबर 14 नेरोका एफसी लाइव एक्टिव ने
0: कॉर्नर किक
1: सेला तोरेना याम इनाई लाइना टैकल तो दुना बोल से कॉर्नर किक कागरे हाउजिक एरोका एफसी की प्लेयर कॉर्नर किक कॉर्नर विदों ते संचे लाई लोने ना वांग चौरबा कोई नेरोस नेरोका एफसी की डिफेंडर से फॉरेनर प्लेयर से कोई डी बॉक्स एरिया तम नसंग से लगभग इमामी युद्ध ने कोई नोडी बसे
0: जैसे नंबर 15 सिद्धार्थ सिबाजित सिंह ना कॉर्नर किक ऐसे काउंट नंबर सेंस है कॉर्नर किक याम ना फजन है कॉर्नर किक उसे ले रोनाल्डो ना हेडिंग डॉक्टर रखते ना जैसे नंबर 11 ने ताई सिद्धार्थ सिद्धार्थ ना क्रॉसिंग अमुक कहने तब से ले सिद्धार्थ तक इमर्शन तम ने तरफ ने ऑफसाइड जिदान जिदान जिदान द जिदान तम ना सिद्धार्थ तक काउंसलर को बोलने दो जिदान कितंग हेंकतना डिफेंडर की लाइन हेंकतना ले रहे हैं ना कांड कोई ऑफसाइड ताकि ऑफसाइड ऐसी काउंट है ना बा की दमक था नुकपोक गान बना सेम सारे नुकपोक गान बना रोनाल्डो ने पी रोनाल्डो ने बोल सी हमने फजाने कंट्रोल तो कुना बाकी थे मैं रास कुंजा में रास कुंजा में रास ने बोल सी पारी कुंजा में रास तगी अमुक रोजर रोजर ने बोल सी पी रमे तुम द रोजर तगी रोनाल्डो रोनाल्डो ने बोल सी पारी रोनाल्डो ने हमने सांग ने बोल सी अरिफ तम ने पी रही अरिफ तम ने पी रखनी अरिफ ने बोल सी फंगे अरिफ ने बोल सी फंगे हमने फसा पर हेडिंग अमकी हेडिंग तो उतना बोल सी पुसन ने बखने बने तो हमने अकन लंबा तो रमे तुम द जैसे नंबर 11 बोल से मुंदना अमुक पुथोरे जैसे नंबर 77 सुरेंद्र सुरेंद्र ने बोल से पारी जैसे नंबर 9 इमर्सन इमर्सन से हाफ टाइम द चंगा कीपर प्लेयर ने इमर्सन ने बोल से पीरी फोले फोले ने बोल से कंट्रोल तो ने पारी फोले फोले तक अमुक जैसे नंबर 15 सिद्धार्थ सिद्धार्थ तक बोल से अमुक कैप्टन वरी बस जैसे नंबर 14 जैसे नंबर 14 डेबिट डेबिट ने याम ना सांग ना हाउवे मार्क तक कितन का खलगा थार थाजलक पनी अदबो गोल लाइन भी वांग द चक कितना
1: गोल किक से अको नुपो गाम ने काउन ने उदन सेम सारी गोलकीपर नुपो गाम बना अको रोनाल्डो तुम ने कौसे ले रोनाल्डो डिफेंडर वायर अप रोनाल्डो बॉल स्पाइरी रोनाल्डो ना अको कुंजा में ब्रास तुम ने पिछले ब्रास जस्ट नंबर 9 तुम ने पिछले यामन लाइन अफरीदीना अफरीदीना ball is tackled on one of the other live up team and Niroka FC defender sing tackle to the ball is intercept away lena na kusela torina wang ba bolama ko heading to na policy defense line the little than we am
0: kan debe debe ne am na fasana control down na policy ka sele debe David na ball si Gausen men do sila thure da ki kitang thak to chat ki na mar kan da corner ki wena ta ki ho Niroka FC ki captain jwardi pa David na angak pa mawong ama da ball si lay thok lawa matung da Gausen men adu bu live activity sila thure ki makong da han pa lawa matung da chat ki na ball si corner ki wena ta ki Niroka FC ani subhab si da di Niroka FC ki approach si ahong bal lak pa ki masak si tari salim kari hai bini
1: asing mamami ani zuba hatu di yam takta na pressure pi bagi mamie tu ne lorena just number 15 corner kick si yam wang na kapule pani adu bo live up ti bane ball adu bo control to na player like na maram mera kanda yam na lapa ku jaga am sakke ball si irai line to left si roser ball control to we at counter lo no phone bane live up ti bane live to tamam dam na maram mera kanda trow neroka fc ke defender sing na ball je tackle to na midfielder just number 11 just number 11 na ball spidey Jason of 11 Siddharth Nomoy Kapam Siddharth Nomoy Kapam the Afridina Jason number 9 Trow FC ke ball se full to rubik the referee na koi free kick ama Niroka FC the people give me dune ko no reverse Jason number 15 Sivaji na ball se count number the same sari Niroka FC ke Jason number 15 Sivaji ball se count number the same sari give me dune
0: Siddharth na ball si Kawi Ben Nas na ball si Pairi Ben Nas na yam na sang na kausilak pa ni Oho Goal post ki wang Richard kito na Goal untuk pangam kide Ben Nas pans na ball yam na sang na long shot na kaurak pa ni Goal untuk pangam kide Nong po ngan ba na mukha na ball si Hong Tama Sam Sari Goal kick sang na kaukali Nong po ngan ba na ball si yam sang na kaukali Kromatam na kaukalak pa ni Adubo Jason ba 23 Ben Nas tatay Ben Nas tatara matung da oh Paul dangerous position na da Paul ma tawrom na mar kan da Niroka FC Niroka FC gi yam na chaw chance ma khak phangle yam na goal goli da gi 25 yards muktang la pa du gomba mafa ma da phangduna free kick asi chan ba tarag di Niroka FC yam na khudong chaba ma lega dori Aujik minat humphu pungama chupna sana krapa matung sita leinen river score ge fibam throw fc nil Niroka fc nil
1: Aujik hojimak ape just number 77 Niroka fc ge konjik mam surendra policy friki gasi kauna no bitum same sabe ge mam yedune ko nori base loinana ape ge throw fc ge defender singa su ape policy ngakthong na bitum same sabe ge mam ne loinana Trow FC ki custodian nong pongan mana yam na mikum na hum sing na karo ka dero bola si irai line tackle to duna koi sem to duna Trow FC ki marai ba kanna na bagi damak ta sem sa bagi mami adu suni ko no uri ba se lena na ko ge referee na su match si yam na irai line ba mong da kandak to bagi mami tu ni
0: Sivajit na bola si kaun na never sem sorry Sivajit na bola yam free kick pasa ba ko sala ko ne do nong pongan bagi yam na pasa ba sem amana corner kick tahan ki oh nong pok ngan bagi performance angak pane oh sorry jason number 9 immersion na kausala ko free kick ne jason number 9 immersion na kausala ko free kick sin nong pok ngan bane yam na patab seva ma tau ke bana mar mar kana diving seva ma tau ge na mar mar kana kona ki gona ta gi kona ke ge si kaun na bagi da mukta sibaji changchalak pasi uri
1: koi second half si din Niroka FC ne tatna attack to bagi mami edune umar lady verse si sibaji jason number 15 kona ki ge si kaun na bagi da sem sari jason number 15 Lolena Trow FC ki defender sing ngak thon nervous sam sabu ni jisi bajin yam wang na kokle pani adu bol se control to nono player like to na maram moira kanda bol se autakre or se just number 12 na lang na bagda bol sem sari Trow FC just number 12 jelex contract pa manga bol se chrome
0: Silaturi na bola si amok Jason number 9 Afridi dagi bola si amok Niroka FC ki player Jason number 15 Sibajit na mula matung da Jason number 11 Jason number 11 na phaja ba katta ma loina na amok ana Sibajit api Sibajit na Jason number 9 immersion na bola si amok back pass ta uduna Jidan na bola si amok amok ana Jason number 9 da piri Jason number 9 immersion na ki Jason number 77 Surendra na bola si crossing ta uduna na same side bu crossing ta Tauksan da bida Jason number 9 da P Jason number 9 Jidan da Back pass P Jidan, Jidan ball is pukale. Jidan, Jidan just number 10 pole. Pole na ball is oh. Miss pass to Kevin Amarikanda. Lack of communication hai batare.
1: Umar hoji ki to ID miss pass ni hiding de maram de hariba players in the karikum sankala gadi. Miss pass
0: communication
1: what po hoy. Adumak hoy gani. Pole se Zelex na kokol ko bol ni. Adum striker tam na kokol ko ne.
0: Paul.
1: Paul.
0: Chroma da Palma tawram na Memorikanda akoi hojik trau FC gi free kick ama halfway line da tare adana masi free kick asi kauraga trau FC si han bahav da sanaram ba level du mak yong na sanar sanab gi masakti akoi hojik ki hojik power da 63 minute lansa lagla ba si power da di udri karamba technical decision lorakada no haibadu thangjam saran na karamba decision lorakada no haibadu yengmina ke batari silature na ball pari silature na yamna sang na ball sikau khalak number same sai jase number 77 surendra surendra na ball si kauthore surendra ta ki jase number 11 jase number 11 ta ki jase number 89 jase number 89 sidar sidar ta ki foley foley na ball si pure foley na ball si amuk maki captain oriba jase number 14 debit ta ball si pirak pane adu debit foul to bugi masakuni dari se debit amadi
1: arif
0: ani thengai na duna hauji si ani maxi leimai da tadana lady aduga medical attention su pi bugi masaktu tari adana yamna akanda hit ama khak laibang sigi mecha sigi hit ama khak akoi uga fange hauji si sale goal si ama forward channa da bachina hena mugena hauji power da te mani maxi goal chana dab sina su hena goal che onthok nana bagi magi magi chance create tamna ba duga akan balam ba si tawrak pagi masak si ugo phangi sana
1: te mani maki goal chani bagi ikau lang ba dudi lagba player singa si ki sanari bagi mawong mato si yek yong mo tam dudi irai irai no ugo phangi loira na akoi ge thangjam saranda makok chicken ba ya ba dugum ba tanja miku kaya amasu yorok tab dinati umar tatna pirak pa pressure kaya aduna maram war kana thangjam sara chingagi magi technique mayamado matam matam ni matung ina kongduk to yado gi fimam musu la ko yabagi mami yedune uri basu
0: nero ka fc ki maike dagi atat akam lai tabe te ke am khala a sale ma dana ho sikse thangjam saran makok soi dana pakki sagani adubu mahak su arrive amadina te tongan tongan ba duran cup kaya sana kra ba dugum ba coach ne aduga player oi rikan da su yam na duran cup lau ba ngam grabat player oi ram ba temne hojik nero kai se ki foley foley na yam na phaja ba control ma ga tauduna ball se pusana na bhona bane dubu jase number 89 dagi amuk jase number 14 debit naam ka jase number 89 dagi crossing to se lai jase number 11 tamna sida tamna ka usela pane dubu ball se ka uthorak thuna Ronaldo na bolasi kau turut na amuk hanya jasa nama sembilan sembilan surrender surrender tadi immersion na bolasi pusing na bukan apa ni itu bol clears tau turut na nero trau FC na clear tau turut pun bolasi amuk nero ka FC ki jidan na bolasi pari jidan na bolasi pari apa matung dah oh Paul
1: kuki player ama lima itu undur na lima bagi mami itu ni trau FC ki
0: nero ka
1: FC ki koi striker lima itu undur na lima
0: bagi mami na salem jasa nama 27 trau FC ki jasa nama 27 si changa kadawagi same jhaduna lady substitution waste tholak tuna jase number 27 moirang them nelson singh forward ni forward key players ti changa tuna koi sanagadawri kana sindu kadaw no haibadu makti uva phangri ras no jase number
1: akoi forward player thadurak pasina maram wera kan de tangjam saran singa na akoi attacking line si da hena ma panga kankan na bagi damak ta tonga thongan ba lalong kaya ma chatre bagi mami yeduni uri basi
0: jase number 29 lok thok raba matung da zelex lok thok iduna nelson thajalak pani rasna akoi troy na ma langna ba sem sari Trau FC ki Ras hauji power da 66 minute chala ba power si da Trau FC ama de Nero ka FC goal chana ba ngam dana lairi Ras na ball si langna ba sem sari me deken attention sik taram ba do thok ki ba loina na hauji amuk hanna Trau FC ball si hongna ba sem sai
1: kunja mem Ras ball si langna ba dum sem sai Ronaldo tamne lang sale wire kom Ronaldo Salatore tamne korop ball ni jamne wang na kokola pani defender the time type Salatore bola si ball control to wait just number 5 Trau FC Salatore in the defender the ball is officially just number 10 Neroka FC Trau FC ki na ball se pairi Shaw FC ke midfielder tamna Ronaldo tamna kausale Ronaldo na jasne bachu welcome Ronaldo bola se pairi Ronaldo ko jame bras rat na bola se pairi arif tamna pichala pani adu bo Shaw FC ke defender jina bola se control to bona mar moy kanda Ronaldo welcome Ronaldo Salaturi jasne number 5 Shaw FC Salaturi ne may midfielder tamna pichala pani Salaturi Salaturi na bola se adu mo pairi jasne number 5
0: Trau FC ki nga sai sindoki ba player si sekhar ten subam ne sekhar ten subam singa sai da gi akoi na so ura pa matam da yam na impact oi da ba player ma khak ne ha ba tare saran na thangjam saran na lower ibos decision chuma ga chum bani haiza ne sare salem akoi player ma gi akoi anong manong ma gi adumak aka akum sil lai bani do bu sekhar ten subam singa sigi match se da oh yellow card ma unsporting behavior ke damakta Trau FC ki player jersey number 12 ta Jalex Khangjarak pam mangang da unsporting behavior ke damakta ko yellow card ma pi duna ausik se ani subai yellow card Trau FC ki chab ki masak tu ne dare se salem
1: apo amuk amuk tackle to busi da yam na ka hen ba tackle to na maram moira kan da Trau FC ki player sing defender sing baru ena ko amuk amuk control to bangam da ki fi madun madun maram boira kan da referee na match se control to na khona wa tam da yellow card so of to da be adab ki fi um da leba bola se fall chala to da fall to na maram boira kan da
0: kuning free kick ama
1: free kick ama ko ye travel se da pi pi ba ki ma mi
0: fole fole amadi chala to re si wang bu su adum chap ma nei chala to re na budi kra hen ba tar ga su adu bu song khat me nak pa matam da salatori da kuning no kitang ngwai ram bujan ni salem adu bu it's all about mets manung da loin mak thok pang after ni ronaldo na bol se mo kunja me ras na pai ri ras ta gi amuk arif oh afredi da pira pa bol ni adu bu paul ma thorum na mar kan da mr oh jasin ba 11 tam na bol se pirak ta na oh chela turi lady bamatam da Trau FC karisu warning I late have to ni chela turi na pirakpa nero ka FC na create tarok pa chance ko ding maksi chela turi gi makong da loina mak ta ki bese na mam ka anda koi razu gi mai kai dagi have ta re nero ka FC ki ko ko ski mai kai dagi yam na kok sha bisi chela turi na oi re have ta re sele
1: adu ko yam na nungai bam na chela turi gi koi support ki da mak ta ronaldo leiba abjum kunjame bras leiba na maram mar ka anda selaturi da so kaisu thidong na ninghan na ba phaw da ba
0: arif na bola si am phasa ba control da na arif na bola si box man da bosali arif na jasna ba 27 nelson da no pira koni nelson na bola si kausan na mo nei adu mung amau de kau thore ei oh jide na bola si clear da thore ei jide da ki amuk kau tho khita na ozik Trau FC gi goal on thok lambai ab chance yam na phaja ba ma khak arif na pusal lak pa bola ma khak nero kai si gi hai sing la ba defender jersey number 2 Zidane na kauthora kiduna throw in na in attacki
1: ko throw in asilang na buta the same sari Trau FC bola singa 71 minutes all of power with the goal chan na ba ngam dena labor sam phibam ora kan da timani ma ki player sing ko ikau lang ba du di atuma kuri yam na chang na lang khila ko throw in ni adu bo wang chaw ra ba nero ka FC ki defender sing na yam irai line na bola se control to wi nero ka fc defender tam na bola se pisale
0: nelson na bol yam sang na bol ma ki captain ore ba debe na yam na phaja ba control ma galena phole da bola se pi phole na bola se phangau de sila tu re na sliding tackle lama ta uduna bola se kau thorok pani amuk han na nero ka fc ki player na bola se pusale pani do arif na foul ma jersey number 89 da foul ma nero ka fc ki jersey number 89 chidart da foul ma chawro na mar kan da Michael
1: oh, red card
0: oh direct red it's a straight red card oh my name arif oh sorry jersey number 32 the direct red card pi do na ai koi Trau FC ki yam na ningan ningai oi ba phaw ma khak ne jersey number 32 Adrico Rogers
1: umar ai ne hege ho matam da de wa ngang ba speech pi matam da kitang henjen ba yau na maram ba rekan da referee da adu ki unsporting behavior ulak pa ki da makta red card pi bani hai da na ai wa kalon da dilawe ai ba referee na match se yam irai line control tong da yam ing na tapna akoi aying ba bhavuk ma yam se ki mit pe na ba ki da makta match control to none of Honor Koda, Lariba, Akuki, Trow FC players in a control Nam Dabadagi, Akui Maki, why what I think in Jalubna Maramorakanda, Revina, direct red card, Pirapani, Haiba, Adum Wakalan, the Ayuakal on the Lady Bursi, Todona, Anbaki Taka Ladudi, Todona, Pirate, Aduka Lunana, Akui no Pungan, but the Su Makatana complete of Bukitama yellow card from a book token, Lunana Hojiki, Tangam Saranda Lady Bursi, Aduki Matik Presser, Livina Maramorakanda. Matang players sing as a card book to open a Maracanda, Hosik Makatan, Lemoriba Metsi, Minet sing as a Karikaran Balalo, Chatakadon Mahabi Tamagamte, Luena, Koi, Nopungam, the yellow card picking Maracanda, frustration Nama Ninghana Bama, Kuji, Trauki, players sing that, Puala Puki, Mummy, Duneko, and Uriba Suma.
0: Edrico Rosers, see Yamna Pazanas Hanaba, player Makakni, Trau FC, and the Duna, Trau FC. Angakpa awa avyum da lady haibasi koi na haiza aduma kiyagane kali maram de salema koi match haibasi akakum lai adubu unsporting behavior si yariba makai referee tani khang de doga play team match tani khang de doga opodne tani khang de wahai wata si am section ba doga discipline ji aduki matik maru oi ba footballs de de dana madumak tawroi da bane haiza ningi nerok trau fc gi edrico rogers adubu laibak thi bane Lakni Haizage na Ninghan Ningai Pong Ningai Kaisu Oide Trau FC gi Thangjam Saran na Karamba decision la rakthuna maki player sing asi calm down Taurak pano habidu yengbatari hoji free kick asi count na sem sai free kick ma kaurak pani David na ball asi option na bona idu sila thuri na clear to thuri sila thuri na kya to thorok pa ball asi Surendra na crossing am to sila kwani oh Surendra na crossing to sila kwa ball asi sila thuri na heading to thoki to na goal line yuang ma ta ki to na corner kick
1: Neroka FC ke player ma so pun amara moira kanda ko ye lemai da on the lay bagi mami yudune ko nori base lorena umar ko ni ko matam da first half to yam ingus hana bagi mami ti adu ma ku ki adu bu second half asi yok sala ko matam da players na goal chaning bagi khawlang badna mara mara kanda lady wo miya masi ki pressure ge ye ko matam da di ma koi da control to bangam da bagi amu adu ko mami ku kaya amasu yarok to badina te matna mara moira kanda ko Players in a control, referee so matches of control to one of them. The yellow card, amati red card, power was certain matches of control to one of them. Hina low humor.
0: Siddharth na ball asi corner kick count number same sari. Siddharth, just number 15. Siddharth na ball corner kick asi ten na kaurei. Do go high sing laba kunja mein ra sing na ball asi amuk hana goal line ki wang mata kautho kito na corner kick amagamuk tari. Siddharth na amuk hana count number same sai. Oh. Siddharth amadi kunjamayum ras ani yenava bol do kunjamayum ras ta pandavida Siddharth pale haiduna referee na goal kick with a piggy goal kick as ikaw na na same sari nongpongan basi pressure khare di tamak laiba masak mami si tari Trau FC ki nongpongan ba captain ni
1: akoy Drink time slow na mara mera kanda hajik pau da liner ba goal score gi bibam se 76 minute yora asi pau ba da hajik pau da goal chana ba gamda na lady adubu Trau FC gi apu ge player se am down to ki na mara mera kanda hajik Trau FC gi lady ba player se player tara ka tani red ka chaki na mara mera kanda thang jam saran singa da adu ki mati ma kok singan ba amasung nong po ngam ba su aku yellow ka chaki na mara mera kanda hari ba match se yamna line up control tong na sanaram ga da ba adu hajik ti aku minute loi hemning ba akoi matlam ase loi hening bagi apam ba thudi akoi Trau gi coach amaji Trau gi players in the sumsoi mak soi dan le rakani ana kali amaso makata ba akoi gi memory ba mira singa sida defense oina sumsoi mak soi na san rakadra hai bagi thasa ba duniya ingon da fauzari ba su umar loina na pressure di tatana Neroka FC gi mike de gi chupak tatana pisalai loina na akoi Trau FC gi defender oribase la to risu atuki matik maha ke chupa pangal thuna ka apu thuk tuna Trau FC Neroka FC de ki pisal la pressure ka ya do irai la na thukning bagi nga thuk ngam bagi capability do uthok bagi mami adune umar
0: aseng mani salem hojak se drink break su loi raktuna amukhanda Neroka FC amadi Trau FC amukhanda lamba parakada ri adu bu Trau FC gi kano si yamna coach si thangjam saran si yamna pressure ma khaklai bagi masak tu u fangi salem aduna red card cha ki ba haibasi maksi yamna nungai taba pocha ka makak ne ma ki wene de to ga Trau FC ko ne so duna yamna player singi marakta liner ga da ba coordination khuding maksi ahong ba lakad re bane hai jab tare duna salem karamba decision lor ka da no haibu do yeng ba tare karamba mahaki decision aduna ngasi ki match asi kan ga da re bane amuk hana Trau FC na ball ase howduna ball ase sanarkli Ronaldo na asangma ball ama Afridi tamna pirak pane do bo Afridi da yau howduna touch line gi wangma da chakiduna ball ase throwing target throwing ase nero kana lang salak laba matung da yamna wangna ball ase follow tamna pirak pane do bo follow game follow da fangau da